भगत प्रिय हो गौड़ी महला पंजवा गुण कीर्त निद मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग आस ओट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है नान।

जो तू करै सोई प्रवान, साचे साहिब तेरा सच फुरमान। जा तुद भावै ता हर गुण गाओ, तेरा कर सदा सदा है न्याओ। साचे साहिबा लाखा भेव, नानक लाया लागा सेव। आसा महला पंजवां, निकट जी कै

बहुते पेख करे पिखिया को केते उधर परन कहताई बिन हर भगत नाही सुख प्राणी बिन गुर गर्भ ना जाई ऐ जी काल सदा श्री उपर ठांडे जन्म जन्म वहराई साचे शब्द रते से बाचे सतगुर बूझ बुझाई गुर सरनाई जोहे ना साके दूत न सके संताई अवगत नाथ।